0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत ऑन दिस ब्युटिफुल सॅटरडे आफ्टरनून। आज विशेष दिवस आहे श्रोत्यांनो, आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसांसाठी अभिमानाचा, प्रेरणेचा आणि स्वाभिमानाचा आहे, कारण श्रोत्यांनो आज आहे शिवराज्याभिषेक दिन। 6 जून 1674 रोजी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याचा अधिकृत स्वरूप प्राप्त झाले। याच दिवशी श्रोत्यांनो शिवरायांनी छत्रपती ही पदवी धारण केली आणि न्याय, स्वाभिमान व लोककल्याण यावर आधारित राज्यव्यवस्थेची मुहूर्तमेढ लावली। तेव्हा श्रोत्यांनो या क्षणी, आजच्या या दिवशी अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण करूया, आदरांजली वाहूया। पुढच्या गाण्याद्वारे तुमच्यासाठी वाजत आहोत स्पेशली शिवराज्याभिषेक गीत, हिरकणी या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग।
3: मित्रांनो, आज आहे विशेष दिवस, आज शिवराज्य अभिषेक दिन आहे। ऐन देशांनो 352 वर्षांनंतरही शिवरायांचा वारसा आणि विचार आजही तेवढेच तेजस्वी आहेत। समाजहित, न्याय आणि स्वराज्य यांची

टिकवण देणारा हा दिवस आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देतो। तेव्हा श्रोतांनो, परत एकदा तुम्हा सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। परत एकदा शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने परत एकदा एक विशेष गाणं ऐकूया आदर्श शिंदे यांच्या सुमधुर आवाजात, तेव्हा याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतेनु परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत ऑन दिस ब्युटिफुल सॅटरडे आफ्टरनून। आजची ही शनिवारची निवांत दुपार, श्रोतेनु बाहेरचं वातावरण आणि मनामध्ये शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह, यापेक्षा सुंदर संगम आणखी काय असू शकतो श्रोतेनु। तेव्हा आमची साथ देत राहा फोसम श्रवणीय मराठी गाणी। शनिवारची दुपार म्हणजे श्रोतेनु अवथवरा भराच्या धावपळीमधून मिळायला थोडासा विरंगुळा आहे। काही जण आज कुटुंबासोबत वेळ घालवत असतील, काही मित्रांसोबत गप्पा मारत असतील किंवा भटकंतीचा आस्वाद घेत आहेत, तेव्हा श्रोतेनु या क्षणी तुम्ही कुठेही आहात आमची साथ देत राहा। काही श्रवण्या गाण्यांसोबत मी तुमची साथ देणार आहे 1:45 PM। या क्षणी ऐकूया पुढचं गाणं बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात, ठिकाण फ्रॉम द मूवी गांधी टॉक्स, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग स्वर तरंग
3: श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। दीड वाजले आहेत अँड 1:45 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे ऑन दिस ब्युटिफुल सॅटरडे आफ्टरनून। आशा करतो की तुम्ही तुमच्या सॅटरडेचा आनंद घेत आहात आमच्यासोबत काही मराठी बीच सोबत। या क्षणी श्रोत्यांनो ऐकूया एन एक्स्ट्रा परफेक्ट गाणं फॉर दिस ब्युटिफुल सॅटरडे आफ्टरनून इन द व्हॉइस ऑफ रोहित राऊत, याचा आस्वाद घ्या।
4: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची,

0: Cheese bar.
1: प्रदनु वेळ निसटून जात आहे, फक्त 8 मिनिटे राहिले आहेत, तर तेव्हा शेवटपर्यंत आमची साथ देत राहा. या क्षणी ऐकूया रोहित राऊत, जुईली जोगळेकर यांच्या सुमधुर आवाजात क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घेऊया.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो अनफॉर्च्युनेटली तुमची रजा घेण्याची वेळ आलेली आहे। या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत शेवटचं गाणं, म्हणजे पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्यूनिंग केल्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे श्रोतनो, हॅव अ ग्रेट सॅटरडे, हॅव अ ग्रेट वीकेंड। आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक मंडळी हो 6 जून अर्थात मराठी माणसांसाठी अतिशय प्रेरणादायी दिवस आहे, अर्थात आज शिवराज्य अभिषेक दिन आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत अभिजित कुपळकर यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया नवसाची गौरव.

रयतेचे रक्षण ही एकती होती मन आस, असे आमचे शिवाजी महाराज झाले छत्रपती। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अनेक अनेक शुभेच्छा। जाऊया शिवकिळ्यांवर, ऐकूया सुनील फडके आणि साथी कलाकारांच्या सुमधुरा।

रसिकमंडळी, आज 6 जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा आहे. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्वराज्य झाला लागतो हो द्या असं

रसिक मंडळी, होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, ठाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळाच्या अनेक अनेक शुभेच्छा. ऐकूया रोहित रहूत यांच्या सुमधुर आवाजात स्वराज्य.

रसिकमणिः प्रोद प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा त्रिवार मुजरा करतो आज शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने. तेव्हा शिवराज्यभिषेक गीत आम्ही सादर करणार आहोत आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.